0: विश्वगुरु महामंडलेश्वर परमहंस स्वामी महेश्वरानंद पुरी जी गुरुदेव
1: की जय। महामंडलेश्वर स्वामी अवतार पुरी जी महाराज की जय।
0: हाउ मेनी ऑफ यू आर फर्स्ट टाइम हियर? नो वन? वन टू योर फर्स्ट? No, I mean in our satsangs.
2: Myslím, kdo jste tu prvýkrát akože na satsangu?
0: None. Okay, cool. Huh? Okay. So enjoying it? I mean, if you are here again, that means you liked it first time.
2: A užíváš si to tu? Teda myslím, že keď jsi tu opět, takže si to teda užíváš.
0: Just was checking who's running away. Translation. Just was checking who was not going to come back, okay.
2: Len som kontroloval, kto už sa možno nevráti.
0: Which one?